0: यौम मर्अ
1: जिनेन जिहाने
2: विश्व की महिलाएं
3: रोजा पी रखे
4: दुनिया खदनलरे
2: विमेन ऑफ द वर्ल्ड
5: Weltfrauen.
6: Entsendung der Internationale Frauenbegegnung für Klebruck.
7: Heute um 17.